0: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी सिडनीच्या 98.5 मेगाहर्ट्स FM 2 OOO या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात मी श्रीहरी वेल्हाळ आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आहे रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2026, म्हणजेच कृष्णदशमी, श्रावण, शके 1948. सुरुवातीला ऐकूया आपण आजच्या कार्यक्रमाच्या व्यावसायिक प्रयोजक आणि आश्चर्यदाते यांचे संदेश.
1: या पोल्युशनवर सोल्युशन पाहिजे रे.
2: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
1: पण कसं?
2: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
1: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
2: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीमवर सबसिडी देखील.
1: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
2: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
1: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
2: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.in.

0: वर्षभराचा भार म्हणूनच आधी खात्री करा. घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन्स. ते शोधतील मेजर मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट्स फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हां, तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
1: आजचा कार्यक्रम श्री विजय आणि सौ जयश्री देशपांडे यांनी फादर्स डे निमित्ताने प्रायोजित केला आहे. देशपांडे कुटुंबियांनी आपल्या सर्व पिताश्रींना आजच्या फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आकाशवाणी सिडनीच्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रायोजनाबद्दल देशपांडे कुटुंबाचे खूप खूप आभार आणि सगळ्या वडिलांना फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत पुण्याहून प्रसारित होणाऱ्या बातम्या, त्यानंतर एक गाणे आणि आपल्या मुख्य कार्यक्रमामध्ये पर्यावरण तज्ज्ञ

नमस्कार, आकाशवाणी सिडनीसाठी मी मंदार कुलकर्णी पुण्याहून बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डीजेबाबत महाराष्ट्रात जोरदार चर्चा, मात्र दहीहंडीमध्ये दणदणाट सुरूच. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा तिढा कायम. मागण्या मान्य करण्यासाठी जरांगेंची 11 सप्टेंबरपर्यंत मुदत. भारताचा विकास दर 7.8% तर काँग्रेसकडून शंका व्यक्त. आणि तब्बल 8 महिन्यानंतर इस्रोकडून पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण. आवाजाचा त्रास देणाऱ्या डिझेनबाबत महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सगळीकडे या मुद्द्यांवरून दोन तट पडले असले तरी बदल हळूहळू होऊ लागतील अशीही स्थिती आहे. नागपूरमध्ये पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी 1 नोव्हेंबरपर्यंत डीजे बंदी घालून बाजी मारली आहे. पुण्यात गेल्या रविवारी डीजे विरोधात 2 मोर्चे आयोजित करण्यात आले. त्यांना कमी प्रतिसाद मिळाला तरी हळूहळू सर्वसामान्य मध्यमवर्गीय नागरिक रस्त्यावर उतरू लागले आहेत किंवा समाज माध्यमांवर उघडपणे बोलू लागले आहेत. पुण्यात विद्यानंद बापट यांनी या विरोधात जोरदार आवाज उठवला आहे. त्यांना प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. गुरुवारी त्यांना किरकोळ मारहाण करण्याचाही प्रयत्न एका गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यानं केला. त्याला अटक करण्यात आली आहे. मात्र बापट त्यामुळे विचलित झाले नसून इतरही नागरिकांच्या भावना तीव्र होऊ लागल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण बापट यांच्या भाषेचे चाहते असल्याचं शुक्रवारी सांगितलं. दरम्यान इतकं सगळं रामायण होऊनही शुक्रवार आणि शनिवारी ठिकठिकाणी दहीहंडीनिमित्त मात्र जोरदार आवाजात स्पीकर्स लावण्यात आले होते, त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. राजकीय नेत्यांच्या आदेशामुळे गेली 2-3 वर्ष कारवाई न करणारे पोलीस आता हळूहळू कारवाई करत असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे गणेशोत्सवासाठी सगळीकडे तयारी वेगात सुरू आहे. घरगुती गणेशोत्सवासाठीही गणेशमूर्ती बुक करणं, सजावटीची तयारी करणं, रोषणाईचं साहित्य खरेदी करणं अशा गोष्टी सुरू झाल्या आहेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठवाड्यात अंतरवाली सराटीमध्ये सुरू केलेल्या उपोषणातून अजून मार्ग निघू शकलेला नाही. ज्या 58 लाख मराठा नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र दिलं ते डिजिटाईज करा, सातारा आणि कोल्हापूर गॅझेट लागू करा अशा विविध मागण्या जरांगे यांनी केल्या आहेत. गुरुवारी रात्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळानं जरांगे यांची भेट घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र जरांगे यांनी उपोषणाचा पवित्रा कायम ठेवला आहे. 11 सप्टेंबरपर्यंतची डेडलाईन त्यांनी दिली आहे. तोपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. भारताचा विकास दर चालू तिमाहीत 7.8%ही पुढं गेला आहे. इराण अमेरिका युद्ध, कच्च्या तेलाचं संकट, पावसाचं असमान वाटप यांच्या पार्श्वभूमीवरही भारतानं विकास दर चांगला ठेवण्यात यश मिळवलं आहे. मात्र या दराची आकडेमोड चुकीची असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. प्रत्यक्षात हा दर 2.5% आसपास असल्याचं काँग्रेसचं म्हणणं असून सरकारनं हा आरोप फेटाळला आहे. महाराष्ट्रात पावसानं पुन्हा एकदा ओढ दिली आहे. जुलैमध्ये आणि ऑगस्टच्या 1-2 आठवड्यांमध्ये मोठा पाऊस झाल्यानंतर आता त्याचं प्रमाण अतिशय कमी झालं आहे. दुसरीकडे एल निनोचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. बीडसारख्या मराठवाड्यातल्या अनेक शहरांमध्ये पाऊस अतिशय कमी प्रमाणात झाल्यामुळं तिथं दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भूस्थिर उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्यानं EOS-05 या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं शुक्रवारी पहाटे श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोकडून करण्यात आलेलं हे चालू वर्षातलं पहिलंच यशस्वी प्रक्षेपण ठरलं आहे. इस्रोतर्फे यंदाच्या जानेवारीत ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाला अपयश आल्यानंतर इस्रोची सगळी अवकाश उड्डाणं थांबवण्यात आली होती. त्यामुळं 8 महिन्यांच्या खंडानंतर यशस्वी प्रक्षेपण झाल्यामुळं इस्रोच्या शास्त्रज्ञांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. या यशस्वी उड्डाणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचं अभिनंदन केलं आहे. अग्रलेख. लोकमतनं डीजे बंदीची मोहीम लावून धरली असून नागपूर

पुरात झाली पुण्यात कधी, असा सवाल त्यांनी अग्रलेखात विचारला आहे. दिशा सेलियन मृत्यू प्रकरणी सीबीआयकडे चौकशी सोपवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावर महाराष्ट्र टाइम्सनं तपासाची नवी दिशा या अग्रलेखामध्ये हे प्रकरण राजकीय ठरू नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. लोकसत्तानं आम्ही नाही पाहिली आणि वाटणं आणि असणं या दोन अग्रलेखांमध्ये GDP आकडे पोकळ असल्याचं मत व्यक्त केलं आहे. सामनानं याच विषयावर मोदींच्या अर्थ थापा असा स्पष्ट अग्रलेख लिहिला आहे. आणि आता पुण्यात सध्या नवे सेनापती बापट अवतरलेत. डीजेच्या कंठाळी आवाजाविरोधात आक्रमक भूमिका घेणारे हे नवे सेनापती आहेत विद्यानंद बापट. खरं तर साधे सुधे बापट गणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या मीटिंगमध्ये जातात काय, तिथं त्यांना मिळालेल्या अवमानकारक वागणुकीमुळं उलटाच परिणाम होऊन ते हिरो होतात काय, आणि एका टपोरी कार्यकर्त्यानं धक्काबुक्की करूनही विचलित न होता ते बोलत राहतात काय, सगळंच विलक्षण आणि कमाल आहे. चेहऱ्यावर संतापाची एक रेषासुद्धा न आणता आणि संस्कृत सुभाषितांचा वर्षाव करत बापटबुवा बोलत राहतात आणि भले भले गप्प बसतात. अहो इतकंच कशाला, डीजेचा आवाज परवडला पण बापटबुवांचा आवाज नको असं सुद्धा काही टपोरी लोक म्हणायला लागलेत. पुण्यात असतं ते सगळंच अखिल भारतीय असतं यावर पुणेकरांचा विश्वास असताना बापटांनी खऱ्या अर्थानं अखिल भारतीय प्रसिद्धी मिळवली आहे. चक्क संजय राऊत आणि मनोज जरांगे हे सुद्धा कमी पडतील इतक्या तावातावानं बापट बोलत असतात. बापट इतके कसे बोलू शकतात याची कुणीतरी चौकशी केली तेव्हा एक खास गोष्ट कळली आहे. बापटांचं अजून लग्न झालेलं नाही, त्यामुळं घरी मूग गिळून गप्प बसण्याची त्यांना सवय नसल्यामुळंच ते इतके बोलू शकतात यावर अनेक गृहस्थांचं एकमत आहे. बापट एकाच सुरात इतकं सलग बोलू शकतात की काही जण त्यांचं बोलणं रेकॉर्ड करून योगनिद्रेसाठी सुद्धा वापर करतात म्हणे. बापट कुठल्या कॉलेजात प्राध्यापक असते तर लेक्चरसाठी 45 मिनिटांचं बंधन त्यांनी कधीच जुगारून दिलं असतं यात काही वादच नाही. एकंदरीत दिवाळीत आवाज करणाऱ्या आपटबारपेक्षा डीजेंच्या आवाजाविरोधातला हा बापटबार सध्या फटाकेबाज ठरलाय हे मात्र खरं. बरं तर मंडळी, भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, नेपाळमध्ये नुकत्याच घडलेल्या महाभयंकर नैसर्गिक आपत्तीविषयी आपल्या सर्वांना माहिती असेलच. हा प्रलय का आणि कसा घडला असू शकेल याचे विवेचन करतील आता पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर प्राक्तन वडनेरकर.
1: बुधवार 26 ऑगस्ट सकाळची वेळ. नेपाळमधल्या रसुवा जिल्ह्यात उटकोशी नदीकाठची ही गावं नेहमीसारखी जागी होत होती. येथूनच तो तिबेटला जाणारा जुनार व्यापारी मार्ग, चीन आणि नेपाळला जोडणारा शतकानुशतकांचा हा रस्ता. त्यावेळी कुणी चहा गाळत होतं, कुणी दुकानाचं शटर उघडत होतं, कुणी शाळेची तयारी करत होतं. एक हॉटेलचा मालक कदाचित परदेशी पर्यटकांसाठी नाश्त्याची तयारी करत होता. भारत, ब्रिटन, युक्रेन, ऑस्ट्रेलियावरून आलेले अनेक पाहुणे जे इथे फक्त एका गोष्टीसाठी आले होते, डोंगर बघायला, हिमालयाच्या शांततेत काही क्षण जगायला. डोंगरामध्ये राहणाऱ्या माणसांना कधीच डोंगराची भीती वाटत नाही, कारण तेच त्यांचं घर असतं. पिढ्यानपिढ्या हेच डोंगर त्यांना पाणी देतात, जगवतात. त्या दिवशीही आकाश निरभ्र होतं. भुटकोशी नदी नेहमीसारखीच खळखळ वाहत होती. तिचा तो नेहमीचा खळखळा आज त्या दिवशी असाच होत होता. आणि नेमका त्या क्षणी जमिनीखाली काही हादरलं. भूकंप मापक यंत्रांनी रिश्टर स्केलवर 5.2 इतक्या तीव्रतेची नोंद केली. कुणी घराबाहेर धावलं, कुणी देवाचा धावा केला. काही तासातच शास्त्रज्ञांनी हा भूकंपाचा अंदाज मागे घेतला, कारण हा भूकंप नव्हता. जे प्रत्यक्षात घडत होतं त्यापेक्षा हे कितीतरी पटीने भयंकर होतं. आणि पुढच्या काही मिनिटात त्या सुंदर शांत दरीचं रूपांतर एका अकराळ विकराळ पाण्याच्या लोंढ्यात होणार होतं. असा लोंढा जो इतिहासात कधी कुणी बघितला नव्हता. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर प्राक्तन वडनेरकर आणि आपण ऐकत आहात आकाशवाणी सिडनी. नेहमीप्रमाणे आज मी तुमच्यासोबत आहे आणि आजचा एपिसोड थोडा वेगळा आहे. 26 ऑगस्टला नेपाळमध्ये जे घडलं ती फक्त एक बातमी नाही. टीव्हीवर, सोशल मीडियावर आपण सगळ्यांनी ते व्हिडिओ पाहिले असतील. घर वाहून जाताना, पूल कोसळताना, चिखलात रुतलेल्या गाड्या. पण बातमी म्हणून बघितलेली गोष्ट आणि खरंच समजून घेतलेली गोष्ट यात फरक असतो. मी गेली 17-18 वर्ष जलक्षेत्रात काम करतोय. सध्या मी ऑस्ट्रेलियातील नियमन केलेल्या नदी प्रणालीवर पाणी वाटप योजनांवरती काम करतो. पाण्याचा प्रत्येक थेंब कुठून येतो, कुठे जातो हे मोजणं, त्याचं नियोजन करणं हे आमचे डे टू डे काम. त्यामुळे जेव्हा हिमालयातून अशी बातमी येते जिथे अचानक पाणी आले कुठलाही इशारा न देता आणि ते मृत्यूचे कारण बनले, तेव्हा ती माझ्यासाठी नुसती एक बातमी राहत नाही. खरं सांगायचं तर हा माझ्यासाठी नवीन विषय नाही. जवळपास 2 वर्षापूर्वी नोव्हेंबर 2024 मी हिमालयातील हिमतलावांच्या धोक्यांवर सकाळ वृत्तपत्रामध्ये एक लेख लिहिला होता, हिमालयातील टाइम बॉम्ब म्हणून. त्यात मी लिहिलं होतं की हे हिमतलाव हे कितीतरी सुंदर दिसत असले, इंस्टाग्राम जेनिक असले, पण त्यांच्या मागे एक भयंकर मोठं संकट लपलेलं आहे. तेव्हा मला वाटलं नव्हतं की 2 वर्षातच त्याहूनही वेगळ्या आणि तितक्याच भयंकर प्रकारचा हा धोका प्रत्यक्षात येईल. तर आज आपण एकत्र ऐकणार आहोत नक्की काय घडलं, हे शास्त्रीयदृष्ट्या का घडलं, त्याच्या मुळाशी काय आहे, हे याआधी घडलंय का, की हा एका मोठ्या पॅटर्नचा भाग आहे, आणि सगळ्यात महत्वाचं यावर उपाय काय, आणि आपण इथे सिडनेत बसून याबद्दल काय विचार करायला हवा. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो पुढच्या अर्धा तास नुसतं ऐकू नका, विचार करा, कल्पना करा, कारण हा विषय आकड्यांचा नाही, हा विषय माणसांचा आहे. चला तर मग सुरुवात करूया, पण त्याआधी एक गाणं.

तर परत त्या क्षणांकडे जाऊयात. भूकंप नव्हता तो, मग होत तरी काय. उपग्रह छायाचित्रांची तुलना केल्यावर शास्त्रज्ञांना जे दिसलं ते अंगावर काटा आणणार होत. जवळपास 2000 फूट रुंदीचा हिमनदीचा एक अख्खा तुकडा तो आपल्या जागेवरनं निघाला आणि थेट लेंदेखोला नदी जाऊन कोसळला. ही बोटकोशी नदीची एक छोटी उपनदी. आणि हे घडत असतानाच त्याच डोंगर उतारावर आणखी एक घटना घडली. ते म्हणजे एक मोठं भूस्खलन झालं. म्हणजे दोन गोष्टी एकाच वेळी घडल्या. हिमनदीचा तुकडा कोसळला आणि डोंगर ढासळला. दोन्ही एकाच वेळी झाले. काही मिनिटातच 1000 टन बर्फ आणि दगडमातीचा लोंढा घेऊन डोंगरावरून दरड कोसळली. नदीचा प्रवाह क्षणार्धात अडवला गेला. जणू कुणीतरी एका क्षणात नदीवर एक प्रचंड मोठं धरण उभं केलं. पण हे धरण नैसर्गिक होतं, सैल होतं, अस्थिर होतं आणि म्हणूनच तितक्याच वेगाने ते फुटलंय. आता इथं थांबूयात आणि खरंच कल्पना करूयात, तुम्ही तिथे उभे आहात त्या दरीमध्ये. जे पाणी सामान्यत तासनतास खाली वाहत येतं हळूहळू संथ गतीनं, ते इथे काही मिनिटात खाली आदळलं. शास्त्रज्ञांनी याचा वेग जेव्हा मोजला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की पहिले 22 किलोमीटर अंतर हा पाण्याचा लोंढा जवळपास ताशी 193 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने आला. एकदा हा आकडा नीट समजून घेऊया. ताशी 193 किलोमीटर म्हणजे एखाद्या एक्सप्रेस हायवेवरून वेगात जाणारी कार जेवढ्या वेगाने धावते त्याच वेगाने पाणी, बर्फ आणि दगड याचे मिश्रण डोंगरातून खाली कोसळत आले. नदीची पाणी पातळी अवघ्या 30 मिनिटात 30 फुटांनी वाढली. 30 फूट एका इमारतीच्या 3 मजल्यांइतकी उंची अर्ध्या तासात. रस्ते वाहून गेले, पूल कोसळले, घर, हॉटेल्स, दुकान एका लाटेत सगळं संपलं. रसुवागडी हा नेपाळ आणि तिबेटला जोडणाऱ्या एक सीमा चौकीपैकी एक भाग, तोही या पुरात पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. टिमुरे, स्क्रुबेसी ही गावं सगळ्यात जास्त प्रभावित झाली. 32 पूल आणि जवळपास 25 मैल रस्ता वाहून गेला. काठमांडूला तिबेटशी जोडणारा तो संपूर्ण व्यापारी मार्गच एक प्रकारे नाहीसा झाला. आणि माणसं, 60 जणांशी संपर्क तुटला जे लांटांग खोला जलविद्युत प्रकल्पावर काम करत होते. काही बोगद्यात काही इंजिनियर, काही ड्रायव्हर आणि काही स्वयंपाकघरातले कामगार अडकले. 85 सुरक्षा जवान बेपत्ता झाले. नेपाळ आर्मी, नेपाळ पोलीस, आर्म्ड पोलीस फोर्स आणि या सगळ्यात चटका लावणारी गोष्ट म्हणजे शेकडो परदेशी पर्यटक बेपत्ता झाले. भारत, अमेरिका, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, युक्रेन अशी अनेक देश नेपाळ टुरिझम बोर्डाच्या यादीत होते. त्यापैकी 15 युरोपियन देशांचे नागरिक त्यापैकी होते. 53 युक्रेनियन, 33 ब्रिटिश, 8 जर्मन असे अनेक युरोपियन नागरिक त्यामध्ये अडकले. हे लोक इथे आले होते फक्त एका गोष्टीसाठी, हिमालय बघायला, हिमालय अनुभवायला, त्या शांततेत काही क्षण जगायला. आणि या हिमालयानंच त्यांना कायमचं आपल्यात सामावून घेतलं. आता हे आकडे रोज बदलत आहेत कारण अजूनही संपर्क तुटलेलाच आहे अनेक भागांमध्ये. आजच्या ताच्या आकडेवारीनुसार नेपाळमध्ये जवळपास 987 आणि तिबेटमध्ये 16 म्हणजे एकूण 1000 अधिक मृत्यू आणि बेपत्ता नेपाळमध्ये झाले आहेत. आणि बेपत्ता लोकांची जर यादी करायची म्हटली तर जवळपास 3916 आणि तिबेटमध्ये 546 लोक बेपत्ता आहेत. यातून आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, हे बेपत्ता म्हणजे सगळे मृत आहेत असं नाही. रस्ते आणि फोन लाईन्स तुटलेले आहेत. अनेक जण जिवंत असतीलही पण संपर्काबाहेर आहेत. पण दुर्दैवानं दिवसागणिक बेपत्ता यादीतील नावं मृतांच्या यादीत सरकत आहेत. आणि एक धक्कादायक गोष्ट म्हणजे जास्त मृत्यू हे रिसुवा जिल्ह्यात झाले नाहीत जिथे की हा पूर सुरू झाला. सगळ्यात जास्त मृत्यू झाले चितवन आणि नवलपुरासी पूर्व या जिल्ह्यांमध्ये, जे या घटनास्थळापासून खूप दूर आणि खाली नदीकाठी आहेत. म्हणजे हा पूर जसा जसा खाली येत गेला तसा तसा तो अधिक विध्वंस होत गेला. हा फक्त एक आकडा नाही मंडळी,
हा आकडा कुणाचा तरी मुलगा आहे, कुणाची तरी आई आहे, कुणाचा तरी बेस्ट फ्रेंड आहे, ज्याने कदाचित शेवटचा मेसेज पाठवला असेल. इथे सिग्नल नाहीये पोचल्यावर बोलतो म्हणून. तर मंडळी, हे नक्की घडलं तरी कसं हे समजून घेण्याआधी दोन सोपे शब्द समजून घेऊ, हिमनदी आणि परमाफ्रॉस्ट. हिमनदी म्हणजे शतकानुशतकं साचलेला बर्फाचा एक जाड जोड, संथगतीनं सरकणारा थर जो डोंगर उतारावर तयार होतो. पण ही हिमनदी ज्या जमिनीवर किंवा खडकावर टिकून असते ती जमीनही अनेकदा वर्षभर गोठलेली असते. अशा कायमस्वरूपी गोठलेल्या जमिनीला परमाफ्रॉस्ट म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही हिमनदी एक जणू इमारतच आहे आणि परमाफ्रॉस्ट हा तिचा पाया. हा पाया जोपर्यंत गोठलेला आणि घट्ट आहे तोपर्यंत त्यावरची इमारत म्हणजे हिमनदी स्थिर राहते. आता शास्त्रज्ञांच्या मते हाच पाया वितळू लागला आहे. परमाफ्रॉस्ट वितळल्याने डोंगर आणि त्यावरची बर्फाची रचना आतून कमकुवत होते. इमारत तशीच उभी असते पण तिचा पाया आतून ढासळत असतो. जणू कुणीतरी सुरीनं कापावं तसा हा हिमनदाचा भाग अगदी अलगद निखळून पडतो. आता इथे एक महत्वाचा मुद्दा समजून घेऊ. केदारनाथमध्ये जे झालं आणि नेपाळमध्ये जे झालं हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत हे मला नक्की समजून सांगायला आवडेल, कारण बहुतेकांचा गोंधळ इथेच होतो. केदारनाथमध्ये चोराबारी नावाच्या हिमतलावात आधीच पाणी साचलं होतं, म्हणजे एक तयार तलाव होता. ढगफुटीमुळे तो तलाव भरून वाहू लागला आणि नंतर त्याचा नैसर्गिक बांध फुटला, म्हणजे जिथे आधीपासूनच साठलेले पाणी होते ते अचानक मोकळं झालं. पण नेपाळमधल्या या घटनेत कुठलाही हिमतलाव आधीपासून अस्तित्वात नव्हता. साठलेलं पाणी सुटलं नाही तर काही सेकंदात नवीन पाणी निर्माण झालं बर्फ आणि दगडाच्या प्रचंड घर्षणात. हा फरक समजून घेतला तरच पुढचा प्रश्न नीट सुटतो. त्यात भरड पडते ती वाढत्या तापमानाची, अनियमित पावसाची आणि हिमनद्यांवर साचणाऱ्या काळ्या काजळीसारख्या प्रदूषणाची, जी उन्हाची उष्णता शोषून घेऊन बर्फ अधिक वेगाने वितळवते. हे काही कालचे घडलेले नाही. संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार नेपाळमध्ये गेली 30 वर्षात आपल्या हिमनदीचा 1/3 भाग गमावला आहे. हिंदुकुश हिमालय पट्ट्यातील हिम वितळण्याचा दर 2000 पासून जवळपास दुप्पट झालाय. चला आता आपण ऐकूयात एक गाणं आणि परत येऊ, तेव्हा पुन्हा बघू नेपाळ हे नेपाळपुरतं मर्यादित आहे का, त्यावरती काही अजून उपाय आहेत का, त्याबाबत आपण सविस्तर चर्चा करू. एक गाणं.

आणि हे फक्त नेपाळपुरतं मर्यादित नाही मंडळी. चला थोडं मागं वळून बघूयात, कारण हा पॅटर्न नवीन नाही. 2013 जून, उत्तराखंडमधलं केदारनाथ, छोराबरी हिम तलावाचा बांध फुटला, मंदाकिनी नदीला पूर आला, जवळपास 6,000 लोक मृत्युमुखी पडले. आपण सगळ्यांनीच त्याचे व्हिडिओ टी व्हीवरती पाहिले होते. तो अंगावर काटा आणणारा प्रलय, त्याच्या अनेक आठवणी अजून देखील आपल्या डोळ्यासमोर आहेत. त्याच उत्तराखंडमध्ये उत्तरकाशीजवळ 2016 साली ऑक्टोबरमध्ये असाच एक पूर आला. फेब्रुवारी 2021 उत्तराखंडचा चमोली जिल्हा अशीच एक टांगलेली हिमनदी, म्हणजे तीव्र उताराच्या कड्यावर लटकल्यासारखी असलेली अस्थिर हिमनदी तुटली आणि धौलगंगा नदीत कोसळली. 2 जलविद्युत प्रकल्प उद्ध्वस्त झाले, 200 हून अधिक लोक गेले. एप्रिल 2023, सिक्कीम राज्याच्या उत्तरेला असलेला लोहनुक हिमतलाव, त्याचा बांध फुटला, तिस्ता नदीला मोठा पूर आला, जवळपास 30 पूर वाहून गेले. हुंगथांग धरणाचंही मोठं नुकसान झालं, 100 लोक मृत्युमुखी पडले. आणि आता हा 2026 नेपाळचा रुसवा. बघितलं, दर 2-3 वर्षांनी हिमालयाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात हीच कहाणी परत घडतीये. फक्त ठिकाण बदलतंय, नदीचं नाव बदलतंय, म्हणजे नेपाळमधली ही घटना अपवाद नाही. ती एका मोठ्या वाढत्या जागतिक पॅटर्नचा भाग आहे. काल जे काही घडलं ते आता न्यू नॉर्मल बनत चाललंय. आणि एक ताजी अस्वस्थ करणारी गोष्ट सांगतो, ही कहाणी अजून संपलेली नाही. चीनकडून एक इशारा आलाय, नेपाळ तिबेट सीमेजवळ आणखी एक धोकादायक हिम तलाव हाय रिस्क स्थितीत आहे. संयुक्त राष्ट्राचे इमर्जन्सी रिलीफ कोऑर्डिनेटर टॉम फ्लेचर परवा म्हणाले की हा इशारा फक्त गांभीर्याने घ्यायला हवा असे नाही. संयुक्त राष्ट्र सध्या अत्याधुनिक उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून पुढचा संभाव्य धोका आधीच ओळखण्याचा प्रयत्न करते. तर मग असा प्रश्न पडतो, नेपाळमध्ये किंवा एकूणच या भागात पूर्वसूचना यंत्रणा आहे का? असल्यास मग यावेळी इशारा का मिळाला नाही? उत्तर थोडस अस्वस्थ करणार आहे. नेपाळची यंत्रणा नदीत पूर आल्यानंतर तो मोजण्यात कौशल आहे, कारण ती या भागातील मुख्य समस्या आहे. पण डोंगर माथ्यावर जिथेही प्रत्यक्षात आपत्ती सुरू होते तेथे सतत लक्ष ठेवण्याची क्षमता अजूनही पुरेशी नाही. एक चांगली गोष्ट आहे, नेपाळमध्ये स्लो रोल्पा हिमतलाव परिसरात अशीच एक पूर्व सूचना देणारी प्रणाली आधीपासूनच अस्तित्वात आहे. तिथे स्वयंचलित सायरन वापरले जातात, पण अशा प्रणाली फक्त काही ठराविक आणि आधीच ज्ञात असलेल्या धोकादायक तलावांभोवती आहेत. रसुवामध्ये जे काही घडलं तिथे तर आधी कुठला तलावच अस्तित्वात नव्हता, त्यामुळे तिथे अशा कुठल्याच सायरन वाजण्याची शक्यता नव्हती. आता प्रश्न पडतो, यावर उपाय काय? मी माझ्या रोजच्या कामातून हे नेहमी बघतो की ऑस्ट्रेलियातील नियमन केलेल्या नदी प्रणालीमध्ये धरण पाणी वाटप योजना किंवा सेन्सरच्या साखळीमुळे नदीतील प्रत्येक थेंब कुठून येतो कुठं जातो हे आम्हाला जवळपास तासागणिक कळतं. असा सुनियोजित जगामध्ये जेव्हा मी हिमालयाकडे बघतो तेव्हा हा फरक मला स्पष्टपणे जाणवतो. तज्ज्ञांनी सुचवलेले उपाय साधारण 4 पातळ्यांवरती विभागता येतात. पहिली पातळी, उंच डोंगरावर निरीक्षण. फक्त नदीकाठी सेन्सर बसून भागणार नाहीये. उपग्रहा आधारित तंत्रज्ञान आणि भूकंप मापक यंत्राच्या सहाय्याने धोकादायक हिमनद्यांवर आणि विशेषतः अशा टांगलेल्या हिमनद्यांवर सातत्यानं लक्ष ठेवावं लागणार आहे, जेणेकरून लोकांना निदान 15 ते 20 मिनिटांचा तरी वेळ सुरक्षित ठिकाणी पोचण्यासाठी मिळावा म्हणून. दुसरी पातळी, सीमापार देवाणघेवाण आणि माहितीची देवाणघेवाण. हे केवळ स्वप्नरंजन नाही, हे इतरत्र प्रत्यक्षात घडलंय. मेकॉंग नदीवर कंबोडिया, लाओस, थायलंड आणि व्हिएतनाम या 4 देशांनी मिळून मेकॉंग रिव्हर कमिशन स्थापन केलंय आणि 2021 सालापासून हे देश नियमितपणे जलविषयक माहितीची देवाणघेवाण करत आहेत. म्हणजे राजकीय दृष्ट्या गुंतागुंतीच्या शेजारी देश असून सुद्धा जर संस्थात्मक चौकट तयार असेल तर जीवनावश्यक माहिती एकमेकांना ते देऊ शकतात. चीन, नेपाळ, भूतान, पाकिस्तान आणि भारत यांच्यातही असा औपचारिक रिअल टाईम डेटा शेअरिंग करार असायलाच हवा, जेणेकरून वरच्या भागात भूकंप, हिमतलाव तयार होणं आणि बांध फुटण्याची याची माहिती तात्काळ खालच्या भागात पोहोचेल. तिसरी पातळी, जमीन वापर आणि बांधकाम धोरण.
आणि कदाचित सर्वात दुर्लक्षित असलेली पण तितकीच महत्वाची ही गोष्ट आहे. आजकाल भारत असो या नेपाळ, नदीकाठी पूरप्रवण भागात हॉटेल्स, बाजारपेठा, घरं बनली जाणं ही सर्रास गोष्ट आहे. कारण पर्यटन आणि व्यापारामुळे नदीकाठची जमीन ही सर्वात मौल्यवान ठरते. पण जी घरं इमारती उद्ध्वस्त झाली ती मुळातच अशा जागी बांधायलाच जायला नकोत. पण मंडळी, खरी अडचण तंत्रज्ञानाची नाही, ती इच्छाशक्तीची आहे. यापूर्वीच्या अशा आपत्तीनंतर सरकारांना जाग यावी अशी तज्ज्ञांनी अपेक्षा केली होती, पण नुकसान कधीच पुरेसं भयंकर वाटत नाही या सरकारांना. हे थोडंसं निराशाजनक आहे. तंत्रज्ञान आणि उपाय आधीपासूनच अस्तित्वात आहेत. कमतरता आहे फक्त ती ते प्रत्यक्षात राबवण्याची, राजकीय आणि प्रशासकीय निर्धाराची. आता शेवटचं गाणं ऐकूयात आणि मग थांबूया थोडा वेळ विचार करण्यासाठी.

0: आत्ता या क्षणी हिमालयाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात अशीच एखादी हिमनदी हळूहळू तडा जात असेल, अशीच एखादी दरड सैल होत असेल, अशीच एखादी घटना घडण्याच्या तयारीत असेल. ही एकमेव दुर्घटना नव्हती, ही एक सुरुवात आहे. मला माहिती आहे ऐकायला जड जात आहे, पण मंडळी आपण सत्यापासून जास्त दूर पळून जाऊ शकत नाही. आपण यातून काय शिकलो? साधं आणि तितकंच अस्वस्थ करणारं सत्य. निसर्ग आता आपल्या जुन्या अंदाजांच्या पलीकडे वागतोय. जी हिमनदी हजारो वर्ष शांतपणे डोंगरावरती बसून होती, जिच्या सावलीत पिढ्यानपिढ्या माणसं वाढली, ती आता कुठलाही इशारा न देता कोसळू शकते. काल जे अशक्य वाटत होतं ते आज घडलं, आणि उद्या जे अशक्य वाटतंय ते कदाचित परवा घडेल. पण मंडळी, इथे थांबून निराश होऊन चालणार नाही. हे थांबवणं जरी आपल्या हातात नसलं तरी नुकसान कमी करणं नक्कीच आपल्या हातात आहे. एक सेन्सर, एक करार, एक वेळेवर दिलेला इशारा, यातलं प्रत्येक छोटं पाऊल कुणाचा ना कुणाचा जीव वाचवू शकतं. योग्य निरीक्षण, योग्य धोरण आणि देशांमधलं प्रामाणिक सहकार्य, बस इतनाही काफी आहे. आणि खरं सांगायचं तर प्रत्येक मोठ्या आपत्तीनंतर जगानं काही ना काहीतरी नवीन शिकलंय, नवं उभं केलंय. केदारनाथ नंतर भारताने पूर्व सूचना यंत्रणा उभारल्या, सिक्कीममध्ये हिमतलावांचं मॅपिंग वाढलं. मला खात्री आहे यावेळी देखील या दुःखातून पुढे जाणारं नक्कीच एखादं पाऊल निघेल. कुणा आईनं तिच्या मुलाचा शेवटचा फोटो बघितला असेल हसरा डोंगराच्या पार्श्वभूमीवर, आणि तोच फोटो आता तिच्याकडे उरलेली एकमेव आठवण आहे. पण त्यांच्या आठवणी खातर, त्यांच्या कुटुंबाखातर आपण निदान हे तरी समजून घ्यायला हवं की हे नक्की घडलं कसं आणि पुढच्या वेळी कसं टाळता येईल. नेपाळमधली ही घटलेली घटना ही फक्त पुढच्या इशाऱ्याची वाट बघतीय. आणि म्हणूनच मंडळी, हा विषय फक्त नेपाळचा नाही, आपण इथं सिडनीत बसलो आहे तरी हा आपलाही विषय आहे, कारण निसर्गाचा नियम कुठल्याही सीमारेषा ओळखत नाहीत. तुम्हाला जर हे भावलं असेल आणि शक्य असेल तिथून नेपाळमधल्या या आपत्तीग्रस्तांसाठी थोडी मदत नक्की करा. एक लहानसा हातभारही खूप मोठा फरक घडू शकतो. मी डॉक्टर प्राक्तन वडनेरकर इथेच आपला निरोप घेतो. धन्यवाद.
1: धन्यवाद प्राक्तन. आपण आता आपण ऐकूया एक गाणे आणि त्यानंतर सिडनी डायरी.

0: नमस्कार श्रोते हो, मी अपर्णा बक्षी आजची सिडनी डायरी सादर करते. आजच्या सिडनी डायरीमध्ये ऐकूया काही स्थानिक बातम्या आणि काही रंजक माहिती. श्री मंदिर गणेशोत्सव 2026. सालाबादप्रमाणे 2026चा श्री गणेश उत्सव साजरा करण्यासाठी आपण रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 श्री मंदिर अवन येथे भेटणार आहोत. 1977 साली ऑस्ट्रेलियातील पहिले हिंदू मंदिर म्हणून श्री मंदिर याची गणना आहे. साधारण 1980 सुमारास अवन मंदिरात काही मराठी मंडळी एकत्र आली आणि इथे गणपती उत्सव सुरू केला आणि तो आजपर्यंत सुरू आहे. श्री मंदिरातच मराठी मंडळ म्हणजेच मासी सुरू करण्याची मुहूर्तमेढ झाली. नेहमीप्रमाणे सकाळी 10 श्री गणेश पूजा सुरू होईल व साधारण 11:30 सुमारास महाआरती संपन्न होईल. दुपारी 12 श्री मंदिरस्थानी महाप्रसादाचे वितरण केले जाईल. आपणास महाप्रसाद तयार करण्यासाठी आर्थिक मदत करावयाची असल्यास कृपया श्री भूषण करंदीकर, श्री शिरीष रबडे, श्री मंदार मराठे, श्री दिलीप कानिटकर यांच्यापैकी कोणालाही त्वरित संपर्क साधून ही तुम्ही माहिती मिळवू शकता. आपल्या आर्थिक मदतीनेच आपला गणेशोत्सव अधिक जोमाने व उत्साहात साजरा होऊ शकेल. याबरोबरच महाप्रसाद व पूजा आयोजनासाठी स्वयंसेवकांची गरज आहे. ज्यांना काम करण्याची इच्छा असेल त्यांनी कृपया श्री शिरीष रबडे, श्री मंदार मराठे यांना संपर्क साधा. महाप्रसादासाठी आपण सर्वांना पोळ्या देण्यासाठी विनंती करत आहोत. ज्यांना पोळ्या देण्याची इच्छा असेल त्यांनी कृपया श्री शरद कानिटकर यांना 0409902050 यांना या फोनवर संपर्क साधू शकता. प्रत्येक कुटुंबांनी साधारण 25 पोळ्या आणाव्यात ही विनंती. तसेच आपण श्री दर्शन आणि महाप्रसाद घेण्यासाठी श्री मंदिरात येत असाल तर आपण कृपया श्री भूषण करंदीकर, श्री शिरीष रबडे, श्री दिलीप कानिटकर, श्री मंदार मराठे आणि शरद कानिटकर ह्यापैकी कोणासही संपर्क साधून RSVP देऊ शकता. श्री मंदिर उत्सव समितीस त्या अंदाजाने महाप्रसाद बनविता येईल. आम्हाला खात्री आहे की श्री मंदिर स्थानी म्हणजेच 286 कंबरलँड रोड अवन येथे रविवार दिनांक 20 सप्टेंबर 2026 भेट होईलच, पण त्या अगोदर आम्हाला RSVP देण्यास विसरू नका. ऑस्ट्रेलियन मराठी सिनियर्स असोसिएशन अर्थात आमसाचा वार्षिक कार्यक्रम रविवार 4 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मनोरंजन, भेटीगाठी आणि आनंददायी संध्याकाळीचा आस्वाद घेता येणार आहे. तिकिटांची संख्या मर्यादित असल्याने इच्छुकांनी लवकर बुकिंग करावे. तिकिटांसाठी tinyurl.com/AMSA-annual-event-October 26 ही लिंक वापरता येईल. RSVP करण्याची अंतिम तारीख 1 ऑक्टोबर 2026 आहे. झेफी या बुकिंग प्लॅटफॉर्मवरील देणगी ऐच्छिक आहे. अधिक माहितीसाठी वर्षा टेंबे, डॉक्टर पुरुषोत्तम सावरीकर, योगिनी लेले किंवा शरद कानिटकर यांच्याशी सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. तर 4 ऑक्टोबरची तारीख नोंदवून ठेवा आणि आमसाच्या वार्षिक कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. सिडनीत उष्णतेची लाट, अग्निबंदी आणि सुपर अल्निनोचा इशारा. सिडनी आणि परिसरात वसंत ऋतूच्या सुरुवातीलाच तापमानात लक्षणीय वाढ झालेली आहे. काही भागात तर तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा त्याहून अधिक नोंदवले गेले आहे. उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे जंगलातील आगीचा धोका वाढल्याने ग्रेटर सिडनी परिसरात संपूर्ण अग्निबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान हवामान तज्ज्ञांनी बळावत चाललेल्या अल्निनो परिस्थितीकडेही लक्ष वेधले आहे. हा अल्निनो अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, ज्यामुळे पुढील काळात उष्ण आणि कोरडे हवामान तसेच बुशफायरचा धोका वाढू शकतो असा इशारा देण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीचा नवा टप्पा. ऑस्ट्रेलियातील वाहन क्षेत्रात एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळाला आहे. ऑगस्ट महिन्यात प्रथमच इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीने पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या विक्रीला मागे टाकले आहे. या महिन्यात देशभरात 27,000 अधिक इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली असून नव्याने विकल्या गेलेल्या वाहनांपैकी जवळपास 1/4 वाहने इलेक्ट्रिक होती. इंधनावरील खर्च कमी करणे आणि पर्यावरणपूरक पर्यायांकडे वाढता कल ह्यामुळे
1: ऑस्ट्रेलियन ग्राहकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता झपाट्याने वाढत असल्याचे यातून दिसत आहे. सिडनीत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला. शहरातील विविध भागात भारतीय आणि वैष्णव समुदायाकडून कीर्तन, भजन, अभिषेक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले आहे. वेस्टमिड आणि कॅसल हिल परिसरातही विशेष जन्माष्टमी कार्यक्रम बघायला मिळाले. अनेक कुटुंबांनी पारंपरिक वेशभूषेत उत्साहाने सहभाग घेतला. काही ठिकाणी मटकी फोड, नृत्यनाटिका आणि मध्यरात्री आरतीचेही आयोजन करण्यात आले होते. एकूणच सिडनीत भक्ती, संस्कृती आणि उत्साहाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. हवामानाचा अंदाज. सिडनीमध्ये आज प्रामुख्याने स्वच्छ आणि सूर्यप्रकाशयुक्त हवामान आहे. कमाल तापमान सुमारे 23 अंश तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस आहे. पावसाची शक्यता अत्यंत कमी असून दिवसभर मध्यम ते जोरदार वारे वाहताना दिसतात आहे. पुढील आठवड्यात सिडनीत हवामान तुलनेने थंड राहण्याची शक्यता आहे. काही दिवस सूर्यप्रकाशासह ढगाळ वातावरण तर एखाद्या दिवशी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर आता ऐकूया आजच्या दिवशी घडलेल्या काही इतिहासातल्या महत्त्वाच्या घटना व गोष्टी. काल झाला भारत शिक्षक दिनाचा दिवस. 5 सप्टेंबर हा भारताचे माजी राष्ट्रपती तत्वज्ञ आणि शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन. त्यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 1962 राधाकृष्णन राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्यांनी हा दिवस स्वतःसाठी न साजरा करता देशातील सर्व शिक्षकांच्या सन्मानार्थ साजरा करण्याची सूचना केली. तेव्हापासून 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आज व्हॉयेजर 1 अंतराळ प्रवास. 6 सप्टेंबर 1977 रोजी नासाने व्हॉयेजर 1 हे अंतराळयान अमेरिकेतील फ्लोरिडा येथून प्रक्षेपित केले. गुरु आणि शनी या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी सुरू केलेल्या या मोहिमेने पुढे अंतराळ संशोधनाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान मिळवले. आज व्हॉयेजर 1 हे पृथ्वीपासून सर्वाधिक दूर गेलेले मानवनिर्मित अंतराळयान आहे. तर याचबरोबर मी आजची सिडनी डायरी संपवते. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी ह्याच वेळेला. तोपर्यंत नमस्कार.
2: धन्यवाद अपर्णा. श्रोतेहो, आपण आता द्वितीय सत्रामध्ये ऐकणार आहोत चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात या मालिकेचा पुढील भाग. सादर करते श्री सदानंद केळकर आणि श्री दीनानाथ ओक.
3: आकाशवाणी सिडनीच्या सर्व श्रोत्यांना सदानंद केळकरचा सप्रेम नमस्कार आणि आजच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात या महिन्यातून एकदा सादर होणाऱ्या या मालिकेमधलं हे 25वं पुष्प आज सादर करण्याची संधी माऊलींनी दिली आहे. श्री दीनानाथ ओक आपल्या सर्वांबरोबर श्री ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर त्यांचे विचार आपल्याबरोबर शेअर करणार आहेत. या कार्यक्रमाची फक्त जुळवाजुळव करण्याची आणि आपल्यापर्यंत तो पोहोचवण्याची संधी त्यांनी मला दिली याबद्दल त्यांचे आणि माऊलींचे मनापासून आभार. आता आपण श्री ज्ञानेश्वरीच्या 3 अध्यायाच्या सहवासात आहोत. 3 अध्याय हा कर्मयोग सांगत आहे. माऊली म्हणतात, इंद्रियांचे लाड पुरवू नयेत, त्यांचे चोचलेही सांभाळू नयेत, कारण ज्या शरीरावर आपली सत्ता नाही त्यावर आपण आपली शक्ती, वेळ, पैसा, परिश्रम खर्च करून केवळ देहभोगाच्या वासनेनं जगणं कितपत योग्य आहे. केवळ देहाचं पोषण करणं हेच आपल्या जीवनाचं ध्येय आहे असं समजून आचरण करणं हा केवळ आत्मघात आहे. देहभोगात इंद्रिय सुखातच केवळ आपलं सुख आहे हा विचारच मुळात चुकीचा आहे असं माऊली म्हणतात. आज मला श्रीखंड खायला खूप आवडतं, त्याचा मोह आवरत नाही म्हणून जिभेचे चोचले पुरवत श्रीखंडच खात राहिलं तर तात्कालिक सुख मिळेलही, पण डायबेटीस झालं की श्रीखंड खाणं बंद आणि त्या खाण्याचे चोचलेही बंद, असं हे अशाश्वत सुख आहे. हाऊस या गोंडस शब्दाच्या नावाखाली आपण कितीतरी अनावश्यक गोष्टी करत असतो आणि इंद्रियांचे मनाचे चोचले पुरवत असतो. हा उघड उघड घात आहे असं माऊली म्हणतात. चला तर मग श्री ज्ञानेश्वरीच्या सहवासात त्यापूर्वी ऐकूया एक गाणं. रामकृष्ण हरी.

0: त्यागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत स्मरण तयाते होता होता साते हर्षन चित्ती मावे म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे। तेव्हा आता श्री दीनानाथ ओक त्यांचे विचार आपल्याबरोबर शेअर करत आहेत। ओवी 202 ते 209 आणि 210 ते 218 अध्याय तिसरा।
1: चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात आपण ज्ञानेश्वरी अध्याय तिसऱ्यामधील 202 ते 209 या ओव्यांच्या सहवासात जाऊयात। ज्ञानोबा राय आता आपल्याला ह्या ओव्यांमधनं काय सांगणार आहेत, तर आपण सर्वजण प्रकृतीच्या स्वाधीन असतो, अर्थात ह्या देहाच्या आधारे आपण जीवनाचा अनुभव घेत असतो। सर्व प्राणीमात्रांसाठी हे अटळ आहे। त्याच्यामध्ये ज्ञानी आणि सामान्य पुरुष हे दोघेही आले, परंतु ज्ञानी व्यक्ती ह्या देहाचा आपल्याला लाभ कशासाठी झालेला आहे आणि त्याचा कशासाठी उपयोग करून घ्यायचा आहे हे ओळखून त्याप्रमाणे जीवन जगतो, तर सामान्य अज्ञानी माणूस हा केवळ शरीराचं रक्षण करण्याकरता आणि शरीराच्या साह्याने अनेक सुखांचा उपभोग घेण्याकरता जगतो, हा त्यातला फरक आहे। आणि त्या दृष्टीने आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे प्रवास करायचा असेल तर आपण ह्या देहामध्येच असताना कशा पद्धतीने नियमन केलं पाहिजे हे ज्ञानोबा राय आपल्याला सांगतात। ज्ञानोबा राय म्हणतात, म्हणोनी इंद्रिये एके जाणतेनी पुरुखे लाळाविना कौतुके आदी करुनी। अर्थात ज्ञानी माणसाने, जाणकार व्यक्तीने, शहाण्या मनुष्याने आपल्या इंद्रियांचं फार कोड कौतुक करू नये, मजेत सुद्धा त्यांचे अति लाड करू नये। आणि हे लाड करणं म्हणजे कशासारखं आहे, तर हागा सरपेंसी खेळो येईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल, सांगे हाळा हाळ जिरेल सेविलिया काई, देखे खेळता अग्नी लागला मग तो न सावरे जैसा उधवला, तैसा इंद्रियान लळा दिधला भला नोहे। आयुष्यामध्ये काही गोष्टींशी खेळ म्हणजे जणू काही मृत्यूशीच संबंध येतो, त्याचप्रमाणे इंद्रियांचे लाड करणं, कोड कौतुक करणं, त्यांचे फाजील चोचले पुरवणं आणि ते सुद्धा मर्यादेच्या बाहेर, हे आपल्या जीवाशीच बेतं, अर्थात त्याच्यात आपला आत्मघात होतो, म्हणजेच आत्महिताला तो जीव मुकतो। म्हणूनच ज्ञानोबा राय म्हणतात की हागा सरपेसी खेळो येईल, अहो सापाबरोबर चुकून गंमत म्हणून खेळणं सुद्धा किती महागात पडेल, किंवा व्याघ्र संसर्ग चला गंमत म्हणून वाघांच्या संगतीत राहू तर त्यांनी काय होईल, आणि सहज हळाहळ किंवा हलाहल विषाचं कसं काय होत चव लागते हे बघण्यासाठी म्हणून आपण त्याचं सेवन केलं तर त्याचा काय परिणाम होईल। आणि एवढंच नाही तर अग्नीबरोबर गंमत म्हणून खेळूयात म्हणून आपण खेळायला लागलो आणि चुकून त्या अग्नीचा स्पर्श कशाला झाला तर ती गोष्ट पेट घेणारच की। माऊली म्हणतात, ही जी उदाहरणं दिली आहेत ती एवढ्यासाठीच दिली आहेत की ह्या दृष्टांतामध्ये त्याचा जो परिणाम आहे तोच परिणाम आपण केवळ इंद्रियांचे लाड पुरवले तर आपल्याला तोच परिणाम भोगावा लागणार आहे। आणि ज्या ह्या देहाचे, इंद्रियांचे आपण लाड पुरवणार, कोड कौतुक करणार, त्याचं खरं स्वरूप काय आहे? माऊली हो, आपल्याला त्याचं खरं स्वरूप ऐकायला खरं आवडत नाही, परंतु ज्ञानोबारायांना आपल्याला आपल्या कल्याणासाठी खरं हे सांगितलंच पाहिजे. म्हणून ते म्हणतात, ए रवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना का नाना भोग रचना मेळवावी. आपण साया असे करुनी बहुते सकळही समृद्धी जाते, उदो अस्तु या देहाते प्रतिपाळावे का. अर्थात ज्ञानोबाराय म्हणतात, आपलं हे शरीर मुळातच काळाच्या स्वाधीन आहे, पारतंत्र्यात आहे, काळाची या शरीरावर पकड आहे, प्रकृतीचं या शरीरावर वर्चस्व आहे. प्रकृती म्हणजे अर्थात पंचमहाभूत. पंचमहाभूतांपासून प्रगट झालेली ही आकृती आहे, म्हणून त्याला प्रकृती म्हटलेलं आहे. आणि अशी ही प्रकृतीच्या ताब्यात असलेली आपली देहरचना ही काळाच्या स्वाधीन आहे, काळाच्या मुखात एक ना एक दिवस पडणार आहे. ह्या देहाला सांभाळण्यासाठी आपण अनेक प्रकारचे कष्ट सोसतो आणि ह्या देहाकडून आपल्याला भोग भोगून सुख मिळवायचं आहे असा प्रयत्न करतो. ह्या देहाची काळजी वाहण्यात आपण रात्रंदिवस घालवतो. सर्वस्वे शिणोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते, तेने स्वधर्म सांडुनी देहाते पोखावे काई. ज्ञानोबाराय म्हणतात, अरे सर्व प्रकारे कष्ट घेऊन अनेक प्रकारची संपत्ती वस्तू आपण ह्या देहाच्या आधाराने मिळवतो, परंतु ते सर्व शेवटी सोडून द्यावं लागतं. जेव्हा हा देह काळाच्या तोंडी पडतो त्यावेळी ते जमवलेलं सगळं व्यर्थ ठरतं, परंतु ह्या देहाचा जो खरा उपयोग आहे तो स्वधर्मरूपी कर्माचं आचरण करून सार्थक आपल्याला करायचंय, जीवन सार्थक करायचंय, ह्यासाठी ह्या देहाचा उपयोग आहे. आणि तो जर उपयोग आपण नाही करून घेतला तर मग हे तव पाच मेळावा शेखी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला के गिवसावा शिणुआ पुला. म्हणून केवळ देह भरण ते जाणे उघडी नागवण, या लागी एथ अंतकरण देयावेना. अर्थात ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत की या पंचमहाभूतांच्या साह्याने प्रगट झालेलं हे शरीर आहे ते शेवटी त्या पंचमहाभूतातच मिळून जाणार आहे. आपल्याला हे उधारीने प्राप्त झालेलं आहे. मूळ या शरीरावर हक्क प्रकृतीचा आहे, काळाचा आहे. आणि या शरीराच्या पोषणाकरिता, सर्वस्वी शरीराचीच काळजी घेण्याकरिता उदरभरण आपण करत राहिलो, रात्रंदिवस काबाड कष्ट करत राहिलो, भरपूर संपत्ती भरपूर वस्तू जमवल्या तरी शेवटी ते सगळं व्यर्थ जाणार आहे. ह्याचा अर्थ माऊली असा नाही की आपण संपत्ती वस्तू जमवायच्या नाहीत किंवा मिळवल्या तर आपण त्या बाळगायच्या नाहीत असा अर्थ नाही, परंतु मूळ उद्देशाकडे दुर्लक्ष होता कामा नये. स्वधर्मरूपी कर्माचं आचरण करायचं आहे, परमेश्वराचं स्मरण करायचं आहे आणि जीवन सार्थक बनवायचंय. जीवनात कष्ट तर आहेतच, मग ते कष्ट परमेश्वराच्या स्मरणासाठी त्याच्या प्राप्तीसाठी का करून घेऊ नयेत? आणि म्हणून स्वधर्मरूपी कर्माचरणात घेतलेले कष्ट वाया जात नाहीत, परंतु इतर गोष्टींसाठी या देहाचा उपयोग करून कष्ट घेतले आणि केवळ देहापासून सुख मिळवण्यासाठी आणि देहाला पोसण्यासाठीच वेळ घालवला तर ती मात्र आपण आपली सर्वस्वी नागवण म्हणजे फसवणूक करून घेतो. म्हणून ज्ञानोबाराय आपल्याला ह्या देहामध्ये आपण जे आलेलो आहोत त्याचा मूळ उद्देश काय तो समजून घेऊन आपल्याला आपलं ध्येय ठरवण्यासाठी मदत करतात. देहाचे लाड पुरवायचे नाहीत, ह्या इंद्रियांचं फाजील कोड कौतुक करायचं नाही, तर ह्या देहाचा सुंदर रीतीने योग्य प्रकारे उपयोग करून घ्यायचा. परोपकार, दया, क्षमा, शांती, ज्ञान प्राप्ती, परमेश्वराची सेवा ह्यासाठी त्याचा उपयोग करून घ्यायचा, हेच आपल्याला ज्ञानोबा राय सांगतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. आपण अध्याय तिसऱ्यामधील 210 ते 218 या ओव्यांच्या सहवासात जाऊया. ज्ञानोबा राय अत्यंत हळुवारपणे आणि टप्प्याटप्प्याने आपल्याला आपली इंद्रिय, मन, इंद्रियांना धरून असलेले विषय, मनातले विचार, भावना, विकार ह्या सर्वांचं कार्य कसं चालतं ह्याच्याबद्दल जणू काही ओळखच करून देत आहेत. आणि एकदा का साधकाला हे कार्य कसं चालतं हे समजलं की त्याला इंद्रियांचं नियमन करणं, मनाची घडी घालणं, इंद्रियांना मनाला थोडक्यात व्यवस्थितपणे राखणं, आपल्या स्वाधीन ठेवणं हे हळूहळू अभ्यासाने जमू शकतं. ज्ञानोबा राय म्हणतात, एरवी इंद्रियांच्या अर्थासारखा विषयोपोखिता संतोषु कीरचित्ता अपजेल. किती सोप्या पद्धतीने सांगतात, इंद्रियाची ओढ ज्या विषयाकडे आहे, ज्या इंद्रियाला जो विषय आवडतो, तो विषय जर त्याला सेवन करायला मिळाला तर साहजिकच इंद्रियांच्या द्वारे त्या विषयाचं झालेलं सेवन मनाला आनंद देऊन जाणारच. परंतु ज्ञानोबा राय म्हणतात, विषयाच्या साह्याने मिळालेला जो आनंद आहे त्या ठिकाणी सावध राहा. इंद्रिय नेहमीच त्यांच्या आवडत्या विषयाकडे ओढ घेणार. परंतु एक साधक म्हणून ज्ञानोबा राय आपल्याला इथे सावध राहायला सांगतात आणि म्हणतात की हा आनंद कसा आहे, हा विषय कसा आहे. परितो सव चोराचा सांगा तू, जैसा नावेक स्वस्थू, जब नगराचा प्रांतू सांडी जेना. ज्याप्रमाणे आपल्याशी गोड गोडी गुलाबीनी बोलणारा चोर आपल्याला सोबत देतो, जणू काही तो आपला मित्रच आहे असं दाखवतो, हे सगळं कुठपर्यंत, जोपर्यंत नगराचा प्रांत ओलांडून आपण नगराची शिव सुटत नाही, म्हणजेच बॉर्डर सुटत नाही तोपर्यंत हे सगळे चोर स्वस्थ राहतात. आणि एकदा का नियमांची शिव, नियमांची बॉर्डर सुटली, ओलांडली की ते आपला घात करतात. त्याचप्रमाणे विषयांकडून मिळालेलं सुख हे मनाला एकटं सापडवतं आणि त्याचा घात करतं. बापा विषाची मधुरता झणे आवडी उपजे चित्ता, परितो परिणाम विचारिता प्राणू हरी. विषयांमुळे मिळालेलं सुख त्या वेळेपुरतं, निमित्तपुरतं अंतःकरणाला आनंद देतं, खूप संतोष होतो, आपल्यासारखा सुखी कोणी नाहीच या भ्रमात तो जीव रमतो. परंतु पुढे जाऊन त्या विषयरूपी सुखाचा परिणाम मात्र आपला प्राण घेणार आहे, आपल्याला दुःखात टाकणार आहे ह्याची त्याला जराशी कल्पना सुद्धा येत नाही. ज्ञानोबा राय आपल्याला एक गोष्ट सांगतायत की ह्या इंद्रियांच्या ठिकाणी कुठली गोष्ट राहत असते. इंद्रियांच्या ठिकाणी, इंद्रियांच्या वस्तीला कुठली गोष्ट येऊन राहते तर त्याला काम म्हणतात. काम म्हणजे इच्छा. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या इच्छा इंद्रियांच्या ठिकाणी येऊन वास्तव्य करत असतात. देखे इंद्री कामू असे, तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मिनू अमिषे भुलविजेगा. इंद्रियांच्या ठिकाणी आपल्याला सुख मिळावं हीच इच्छा असते. अशा अनेक इच्छांची वस्ती इंद्रियांपाशी झालेली असते. ती इच्छा कधी आपण आवरून ठेवू शकतो, परंतु फार काळ नाही. ती इच्छा का एकदा आपल्या हातातनं सुटली की इंद्रिय विषयांच्या मागे धावायला लागतात. आणि मग ज्ञानोबारा इथे दृष्टांत देत आहेत की ज्याप्रमाणे एखाद्या गळाला मांसाचा तुकडा लावला जातो त्याला तो मासा भूलतो. आपल्याला खाद्य मिळालं असं समजून तो त्या मांसाच्या तुकड्यावर झडप घालतो आणि त्याच्या खाली लपलेला जो गळ आहे, लोखंडाचा जो गळ आहे, त्याची त्याला कल्पना नसते. विषयरूपी सुखाच्या खालीच हे दुःख लपलेलं असतं. आणि तो गळ प्राण घेणारा जेव्हा गळ्यात रुततो त्यावेळी खूप उशीर झालेला असतो. परी तया माझी गळू आहे जो प्राणाते घेऊनी जाये तो जैसा ठाऊआ नव्हे झाकलेपणे. हे विषयरूपी जे सुख आहे ते ह्या गळाप्रमाणे आहे, ते आपल्याला दिसत नाही, आपल्याला समजत नाही. म्हणजेच काय तर ह्या विषयांचा का एकदा आपल्याला नाद लागला, आसक्ती निर्माण झाली की त्याचा शेवट मात्र दुःखातच होतो. कारण इंद्रियांना विषयांचं सुख घेतल्याशिवाय करमत नाही. अहो पण इंद्रियांच्या मर्यादा आहेत, मनाच्या मर्यादा आहेत. आणि एक वेळ अशी येते की ह्या मर्यादारूपी साखळदंडात तो जीव अडकून पडतो. पण इच्छांचा आवेग एवढा असतो की नुसतं तळमळण्या वाचून काही उपाय नसतो. म्हणून पहिल्यापासनं इंद्रियांचं नियमन करावं, मनाला नेम लावून द्यावा. विषयांच्या मागे इंद्रिय धावायला लागलीत तर थोडंसं त्यांना समजावं, मनाची ही समजूत घालावी, त्याला सांगावं की अरे परमेश्वराचं स्मरण कर, परमेश्वराच्या चरणापाशी राहा, त्यामुळे मनाची धाव खुंटते, इंद्रियांची चुळबुळ क्षमते. नाहीतर तैसे अभिलाषे येणे किजेल, जरी विषयांची आशा धरिजेल, तरी वरपडा होईजेल क्रोधानळा. अर्थात ह्या इच्छांचा लोभ उत्पन्न झाला आणि त्या जर आवरता आल्या नाहीत तर पुढे जाऊन क्रोधरूपी अग्नीमध्ये मनुष्य प्राणी पोळून निघतो. इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तर क्रोधाने पेटून उठतो. जैसा कवळोनिया पारधी घातेची संधी आणि मृगाते बुद्धी साधावया. एखादा पारधी किंवा शिकारी त्या मृगाला पकडण्याकरता जाळं पसरवतो आणि ते जाळं अशा प्रकारे पसरवतो की ज्यामुळे त्या मृगाला मोह पडतो, त्याची बुद्धीचा भ्रम होतो आणि तो अडचणीत पडतो. एथ तैसीची परी आहे म्हणून संगू हा तुझ नोहे पार्था दोन्ही काम क्रोध हे घातूक जाणे. म्हणून हे साधका, हे अर्जुना, तुला मी सांगतोय की ह्या विषयांच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. ह्या विषयांची खूप संगत करणं, आसक्ती धरणं हे योग्य नाही, कारण त्या दोन्हीच्या ठिकाणी काम आणि क्रोध आहेत, इच्छा आणि क्रोध आहे, आणि ते कधीतरी घात करतात. आपण बेसावध आहोत हे पाहून घात करतात. म्हणून हा आश्रयोची न करावा, मनीही आठवो न धरावा, एकू निजवृत्तीचा बोलावा नासो निधी. म्हणून ज्ञानोबाराय सांगतायत की ह्यांना अजिबात आश्रय देऊ नये, मनामध्ये सुद्धा त्यांची आठवण करू नये. पण एकाच गोष्टीपाशी आपलं चिंतन मनन स्थिर ठेवावं, निजवृत्तीचा ओलावा. निजवृत्तीचा ओलावा म्हणजे मी आत्मस्वरूप आहे, मी माझ्या परमेश्वराचा आहे, मी चैतन्य स्वरूप आहे. या ठिकाणी आपण जिव्हाळा ठेवावा, आवड ठेवावी, आपली गोडी ठेवावी. ज्ञानोबाराय अशा प्रकारे आपल्याला इंद्रियांच्या ठिकाणी काय गोष्टी बसतील असतात तर विषय वासना, अनेक इच्छा हे इंद्रियांच्या ठिकाणी बसतील असतात. आणि सतत सुख मिळावं हीच इच्छा इंद्रियांमध्ये ते निर्माण करत असतात, मनालाही भुलवतात. आणि अशा प्रकारे इंद्रिय, इच्छा, मन यांचं कार्य चालतं आणि मनुष्य प्राणी संकटात पडू शकतो. पण निजवृत्तीच्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, परमेश्वराच्या ठिकाणी जर आपण प्रेम ठेवलं तर आपण ह्या विषयांच्या, इच्छाच्या, क्रोधाच्या तावडीत सापडणार नाही. वेळोवेळी आपण सावध राहू, बेसावध होऊन आपला काम आणि क्रोध घात करतील असं होणार नाही. तेव्हा मंडळी, आपण सुद्धा परमेश्वराच्या चरणी जास्तीत जास्त संगत कशी मिळेल याचाच विचार करू. आपल्याकडनं नामस्मरण कसं होईल की ज्यामुळे आपलं मन, आपली बुद्धी सावध राहील याचाच विचार करू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.
0: कार्यक्रमाच्या या दुसऱ्या भागात आपण आता ओवी 219 ते 231 यावरील श्री दीनानाथ ओक यांचे विचार ऐकणार आहोत. स्वधर्माविषयी बोलताना माऊलींच्या प्रतिभेला, कल्पनाविलासाला बहर आलेला आहे. ते म्हणतात, आपला स्वधर्म पाळण्यास कठीण असला तरी तोच पाळणे योग्य आहे. जो परकीयांचा आचार दिसतो तो सोपा आहे म्हणून तो आचरण करायला जाऊ नये. ते म्हणतात, आपली बायको रूपवान नसली तरी तिच्याबरोबर संसार करणं हेच योग्य. माऊली म्हणतात, आपल्या स्वधर्माचं आचरण करताना प्राण खर्ची पडले तरी चालतील, पण तो पाळणं हेच आपलं आदिकर्तव्य आहे आणि तेच आपल्या हिताचं आहे. चार डगरींवर हात ठेवून स्थिर राहता येत नाही. तेव्हा आता ऐकूया श्री दीनानाथ ओक यांचं चिंतन.
1: चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. अध्याय तिसऱ्यामधील 219 ते 231 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊ. इच्छा आणि क्रोध यांची संगत आपण जर केली तर त्याच्यामध्ये आपले अहितच आहे, त्याचबरोबर परमार्थालाही हे दोन्ही गुण घातक आहेत हे ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितलं. आणि आता त्याला धरूनच जेव्हा स्वधर्म रूपी कर्माचं आचरण आपल्याला ते करायला सांगतायत त्यावेळी त्यातले सुद्धा बारकावे आपल्यासमोर उघड करणं हे ज्ञानोबारायांना अत्यंत आवश्यक वाटतंय. मनामध्ये कुठलीही आपल्या शंका राहू नये हीच त्यांची तळमळ आहे. आणि त्यामुळे ज्ञानोबाराय म्हणतायत की स्वधर्माचं आचरण करताना अनेक आव्हानं समोर येतील, अनेक अडीअडचणी समोर येतील, पण साधकाने कसं राहायला पाहिजे? आपण आत्मस्वरूप आहोत याच्या जाणीवेबद्दल, ज्ञानाबद्दल मनामध्ये प्रेम ठेवून आपल्याला आचरण करायचं आहे. ज्ञानोबाराय म्हणतायत, अगा स्वधर्म हा पुला जरी का कठीणू जाहला, तरी हाची अनुष्ठिला भला देखे. येरू आचारू जो परावा तो देखता कीर बरवा, परी आचरतेनी आचरावा आपुलाची. अर्थात श्री कृष्ण भगवान अर्जुनाला सांगतायत की अरे अर्जुना, आपल्या वाट्याला चालून आलेलं कर्म जरी आपल्याला कठीण वाटलं पण ते आपल्या हिताचं असेल तर त्याचं आचरण करण्यातच आपल्याला कल्याण आहे. आणि दुसऱ्याच्या वाट्याला येणारं कर्म आपल्याला दुरून दुरून कितीही चांगलं वाटलं तरी ते स्वीकारून आपण आचरण केलं पाहिजे हे काही योग्य नाही. श्री कृष्णांनी अर्जुनाला हे सांगण्याचं कारण असं की अजून सुद्धा अर्जुन क्षात्र धर्माप्रमाणे क्षत्रिय वृत्तीला धरून जे युद्धरूपी कर्म त्याच्या वाट्याला आलेलं होतं आणि ते स्वीकारण्यात त्याचं कल्याण होतं, ते सोडून कर्माचा त्याग करून संन्यास धर्माप्रमाणे आचरण करावं असं अर्जुनाच्या मनात यायला लागलं होतं. म्हणून त्याच्या ह्या विचाराला योग्य दिशा देण्यासाठी त्याला स्वधर्माच्या कर्माच्या आचरणाबद्दल योग्य मार्गदर्शन करणं आवश्यक होतं. ज्ञानोबाराय म्हणतात, सांगे शूद्र घरी आघवी, पक्वाने आहाती बरवी, ती द्विजे केवी सेवावी दुर्बळू जरी जाहला. हे अनुचित कैसे नी कीजे, अग्राह्य केवी इच्छिजे, अथवा इच्छिले ही पाविजे, विचारी पाम. माऊली हो, ह्या ओव्यांमध्ये माऊलींनी शूद्र हा जो शब्द वापरलाय त्यातून खूपदा गैरसमज होतो. माऊलींनी अजिबात जात पात याला जागाच दिलेली नाहीये ज्ञानेश्वरीत. हा शूद्र शब्द आला कुठून? आपण काही वेळा बोलताना म्हणतो ना, अरे तुझा विचार किती शूद्र आहे. हा शूद्र विचार जेव्हा आपण म्हणतो त्याचाच अर्थ असा की जो विचार ज्ञानाला धरून नाहीये. याचाच अर्थ असा की ज्या मनुष्य प्राण्याची मन बुद्धी थाऱ्यावर नाहीये, त्याला योग्य अयोग्य काय हे समजत नाही, ज्यांनी सत्कर्माची कास धरलेली नाहीये, जो दुराचरण करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही, किंबहुना आपण काही दुराचरण करतोय पापकृत्य करतोय हे त्याला समजतच नसतं, ही जाणीवच ज्याच्या ठिकाणी नाही त्या वृत्तीला शूद्र म्हटलं जातं. माऊली हो, इथं कुठल्याही प्रकारे जात वर्ण ह्याला धरून माऊलींनी हा उल्लेख केलेला नाही. आपल्या माऊली अशा रीतीने उल्लेख करणारच नाहीत. आणि त्याचबरोबर जेव्हा माऊली म्हणतात ती द्विजे केवी सेवावी, या ठिकाणी द्विज शब्द वापरलाय तो सुद्धा कुठल्याही जाती धर्माला धरून नाही, तर जो ज्ञानाची आणि त्यात सुद्धा अध्यात्म ज्ञानाची कास धरतो. द्विज कुठल्याही प्रकारचा मनात भेदभाव न ठेवता आचरण करण्याचा प्रयत्न करत असतो, अशी वृत्ती धारण केलेल्या मनुष्य प्राण्याने जो दुराचरण करतोय पापाचरण करतोय त्यांनी पक्वान्न जरी वाढली तरी त्याचं सेवन करू नये. कारण का? तर अन्नाचा मनावर आणि बुद्धीवर होणारा परिणाम. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतायत हे अनुचित कृत्य ज्ञानी माणसाने करू नये. पुढे दृष्टांत देताना म्हणतात ज्ञानोबाराय, तरी लोकांची धवळारे देखो निया मनोहरे, असती आपुली तणारे मोडावी केवी. हे असो वनिता आपुली, कुरूप जरी जाहली, तरी भोगिता तेची भली जिया परी. माऊलींचे हे दोन्ही दृष्टांत सुद्धा अत्यंत मार्मिक आहेत. आज आपल्यापेक्षा ज्यांची बाजू उजवी आहे, समृद्धता आहे, पैसा आहे, त्यांनी उत्तम पक्की घरं अगदी अनेक मजली घरं बांधलेली असली आणि त्याच्या पुढे आपलं घर लहानसं छोटं असलं म्हणून काय मोडून टाकावं? अहो शेवटी ज्या वास्तूमध्ये गेल्यावर मनःशांती मिळते, आपलेपणा असतो आणि जिथे प्रेम नांदत असतं तेच तर घर आहे. त्याचबरोबर ह्या जीवनाची वाटचाल करताना सहधर्मचारिणी किंवा सहधर्माचं आचरण करायला जो मला मदत करेल त्याची आपण निवड करतो, मग स्त्री असेल तर ती बायको, पुरुष असेल तर तो नवरा. त्याच्यामध्ये रूपानी कोणी डावं उजवं असलं तरी सुद्धा आपल्याला आपलं स्वहित ज्याच्यात आहे त्या स्वधर्माचं आचरण करायचं असेल तर विहित कर्म करता करता आपल्याला सहचारिणी म्हणून जी प्राप्त झाली असेल तिच्या सहाय्यानेच आपल्याला जीवनातले भोग उपभोगायचे आहेत आणि स्वधर्मरूपी कर्माचं अनुष्ठान करायचं आहे. तेवी आवडे तैसा साकडू, आचरता जरी दुवाडू, तरी स्वधर्मची सुरवाडू परत्रींचा. ज्ञानोबाराय म्हणतात, अरे आपला स्वधर्म आपल्याला जरी कठीण वाटला, आचरताना यातना दुःख देणारा असला, तरी सुद्धा त्या स्वधर्माचं आचरण केल्यानंतरच ह्या लोकातून आपण परलोकात जातो, तिथे आपला गौरव होतो. भगवंतांनी हे अर्जुनाला सांगायचं कारण एकच आहे की क्षात्र धर्माला सोडून अर्जुनाने जेव्हा करुणा वृत्तीला आलिंगन दिलं, त्यावेळी कर्माचा त्याग करून संन्यास धर्माच्या गप्पा तो करू लागला. आणि म्हणूनच श्रीकृष्णांना परखडपणे अर्जुनाला हे सांगावं लागलंय. हे सांगत असताना त्यांच्या मनातले भाव आपले ज्ञानोबाराय टिपतायत आणि त्याप्रमाणे अत्यंत मार्मिक दृष्टांत आपल्या समोर मांडतायत. हा गा साखर आणि दूध हे गौल्य कीर प्रसिद्ध, परिकृमी दोषी विरुद्ध घेपे केवी, ऐसेनीही जरी सेवी जेल तरी ते आळुकीची उरेल, जे ते परिणामी पथ्य नव्हेल धनुर्धरा. अरे अर्जुना, अरे साधका, साखर आणि दूध हे दोन्ही अत्यंत रुचकर गोड पौष्टिक म्हणून प्रसिद्ध आहेतच, परंतु ज्याच्या पोटात जंत झालेत, कृमी झालेत, अशा व्यक्तीने पथ्य पाळताना ते घेणं योग्य नाही. आणि तरी सुद्धा ते घेण्याचा त्याचा आग्रहच असेल तर ते सेवन करताना एक वेळ त्याला तेही गोड लागतील, परंतु त्याचा परिणाम मात्र हिताचा नसेल. ह्याचप्रमाणे कर्माचा त्याग करून संन्यास धर्माला धरून मी जर आचरण करायला लागलो तर ते माझ्या हिताचंच असेल. कारण का? तर त्यामुळे युद्ध टळेल, नरसंहार टळेल, माझ्या हातून घडणारं पाप टळेल, ह्या कल्पनेत अर्जुन होता. म्हणून त्याला संन्यास धर्माच्या ज्या कल्पना आहेत, जो मार्ग आहे, तो जवळचा वाटायला लागला होता आणि क्षात्र धर्म आचरण्याला अवघड वाटायला लागला होता. माऊली हो, जेव्हा आपणही आपल्या स्वहिताचा, ज्याच्यात आपला आत्महित आहे, त्याचा विचार करताना वाटचाल करतो, आपल्या समोरही अनेक आव्हानं येतात, अनेक स्पर्धांना, अनेक परीक्षांना, अडीअडचणींनाही तोंड द्यावं लागतं, परंतु आपलं ध्येय जेव्हा आत्महित, परमेश्वराची भक्ती हे ठरलेलं असतं आणि त्या ध्येयाकडेच दृष्टी ठेवून आपण वाटचाल करतो, त्यावेळी ती वाटचाल एखाद वेळेस कष्टप्रद वाटेल, पण त्याचा शेवट गोडच होणार, आनंदी आनंदच होणार. या स्वधर्माते अनुष्ठिता वेचू होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. ज्ञानोबाराय म्हणतायत ह्याप्रमाणे विहित कर्माचं अनुष्ठान करताना जरी का आपले प्राण खर्ची पडले, हा देह ठेवावा लागला, तरी सुद्धा आपल्याला उत्तम गती मिळणार ह्यात काही शंका नाही. इहलोकात आणि परलोकात आपला गौरवच होणार. अर्जुनाला भगवंताचे हे विचार पटतायत, तो अत्यंत काळजीपूर्वक ते ऐकतोय आणि म्हणूनच आता तो भगवंतांना म्हणतो, ऐसे समस्त सुर शिरोमणी बोलिले जेथ श्री शारंग पाणी, तेथ अर्जुन म्हणे विनवणी असे देवा. हे जे तुम्ही सांगितले ते सकळ कीर म्या परिसले, परी आता पुसेन काही आपले अपेक्षित. भगवंता, हे शारंग पाणी, तू जे बोलतोयस ते मी नीट लक्ष देऊन ऐकतोय. ते सकळ कीर म्या परिसले, अगदी बरोबर मी ऐकलंय. दोन्ही बाजूचा विचार कसा केला पाहिजेल, योग्य अयोग्य काय, चूक बरोबर काय, आणि त्याच्यातून आपल्या हिताचं काय आहे तेच केलं पाहिजेल, हे सांगण्याचा तुझा प्रयत्न आहे ते मी नीट लक्षपूर्वक ऐकतोय. आणि ते ऐकल्यानंतरच मला आता तुला काहीतरी विचारावं असं वाटतंय, मी विचारू ना, अशी विनंती अर्जुनाने परमेश्वराला केलेली आहे. आपल्याला ह्या संवादाचा आनंद घेता येतोय आणि ज्ञानोबाराय वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टांत देऊन आपल्यासारख्या साधकांनाही मार्गदर्शन करतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी।
0: आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। श्री दीनानाथ ओक यांनी अतिशय साध्या आणि सोप्या शब्दात त्यांचे विचार आपल्याबरोबर शेअर केले, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना धन्यवाद आणि नमस्कार।

0: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा भेटू पुढच्या रविवारी सकाळी ठीक 11 वाजता. मी श्रीहरी वेल्हाळ आता आपला निरोप घेतो. जाता जाता ऐकूया आपल्या प्रायोजक आणि आश्रयदाते यांचे संदेश आणि त्यानंतर एक गाणी.
1: स्वतःचं घर, स्वप्नांचं घर पूर्ण होणार आज. बाहेरून सुंदर दिसत.

0: वर्षभराचा भार म्हणूनच आधी खात्री करा. घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन्स. ते शोधतील मेजर मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट्स फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हां, तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
1: या पोल्युशनवर सोल्युशन पाहिजे रे.
2: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
1: पण कसं?
2: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 kW सोलर सिस्टम बसवून
1: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
2: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
1: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
2: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
1: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
2: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.
3: आजचा कार्यक्रम श्री विजय आणि सौ जयश्री देशपांडे यांनी फादर्स डे निमित्ताने प्रायोजित केला आहे. देशपांडे कुटुंबियांनी आपल्या सर्व पिताश्रींना आजच्या फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आकाशवाणी सिडनीच्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रायोजनाबद्दल देशपांडे कुटुंबाचे खूप खूप आभार आणि सगळ्या वडिलांना फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा.